0: to follow his daily routine as advised by the doctors and regain his previous weight as soon as possible. The centre has appointed secretaries in different ministries and departments. Vineet Joshi, who is presently Secretary Higher Education in Ministry of Education, has been appointed as Secretary Ministry of Panchayati Raj. Naresh Pal Gangwar will be the new Secretary Higher Education. T.K. Anil Kumar will be Secretary School Education and Literacy. The Appointment Committee of the Cabinet approved these appointments. Delhi Metro Rail Corporation, DMRC, has informed that 17 metro stations will be closed from 7:30 a.m. today till further instructions due to security reasons in the national capital. These include Lok Kalyan Marg, Rajiv Chowk, Patel Chowk, Ramakrishna Ashram Marg, Barakhamba Road, Supreme Court, Seva Tirth, Janpath, Jhandewala, Mandi House, Central Secretariat, ITO, Delhi Gate, Indraprastha, Khan Market, Jorbagh and Shivaji Stadium. However, DMRC noted that the interchange facility will remain available at Rajiv Chowk, Mandi House and Central Secretariat. President Draupadi Murmu, who is on a state visit to Romania, will hold talks with Romanian Prime Minister Ilie Bolojan at the Victoria Palace in Bucharest today. She will also address the Indo-Romanian Business Forum along with her Romanian counterpart, President Nico Sardian. In men's cricket, India defeated Zimbabwe by 7 wickets in the first T20 international of the 3-match series in Harare last evening. And that is the end of this news bulletin.
1: आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणी दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची पंतप्रधानांची घोषणा. या संदर्भातलं विधेयक पावसाळी अधिवेशनातच मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची दिली ग्वाही. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे. आषाढी वारीसाठी पंढरी सज्ज. संतांच्या पालख्या आज पंढरपुरात दाखल होणार. झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारताचा विजय. आणि राज्यात पुढचे 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पेपरफुटी प्रकरणी आपण संबंधित विभागांना जलदगती न्यायालयांसाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले होते. विभागांनी अविरत काम करून काल रात्री उशिरा हा मसुदा सादर केला आहे. जलदगती न्यायालय आणि कठोर शिक्षेच्या तरतुदींचा समावेश असलेल्या या मसुद्यावर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा केली जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. काल रात्री उशिरा पंतप्रधानांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. त्यामध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे. मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांच्या सूचनांचा समावेश केल्यानंतर जलदगती न्यायालय आणि कठोर शिक्षेच्या तरतुदींचा समावेश असलेल्या या मसुद्याला अंतिम स्वरूप दिलं जाईल. संसदेच्या कामकाजाचा दुसरा आठवडा सोमवारपासून सुरू होत असताना हे विधेयक लवकरात लवकर मंजूर करून घेण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली आहे. प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटनेनंतर गेल्या 2.5 महिन्यात त्याबाबत प्रतिबंधक अनेक पावलं उचलण्यात आली आहेत असं सांगून पंतप्रधान म्हणाले.
2: मैं जानता हूं कि पेपर लीक एक कोई मामूली विषय नहीं है. लाखों विद्यार्थी और उनके अभिभावकों के लिए बहुत ही पीड़ादायक है और इसलिए पेपर लीक घटना से अब तक पिछले 2.5 महीनों में अनेक विहित कदम उठाए गए. गुनहगारों को पकड़ा गया है. वे जेल में पड़े हैं. हमारा सबसे महत्वपूर्ण जिम्मा था कि विद्यार्थियों का एक वर्ष बर्बाद न हो. सरकार ने अभी कम से कम समय में 22 लाख जितने विद्यार्थियों के एग्जाम हो जाए इसका प्रबंध किया.
1: पंतप्रधानांनी काल सकाळी या संदर्भात समाज माध्यमांवर एक पोस्ट देखील प्रसारित केली होती. विद्यार्थ्यांचं भविष्य सुरक्षित ठेवण्याला सरकार सर्वोच्च प्राधान्य देतं. तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांची किंवा त्याला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयानं परीक्षा गैरप्रकारांना प्रतिबंध कायद्याअंतर्गत येणाऱ्या प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी तात्काळ प्रभावानं एका नवीन जलदगती न्यायालयाची स्थापना केली आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी काल रात्री गुरुग्राममधल्या एका खासगी रुग्णालयात केंद्रीय मंत्री जे

0: नड्डा आणि डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत आपलं उपोषण मागे घेतलं। यावेळी रुग्णालयात वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो आणि लेह लडाखच्या वरिष्ठ नियामक मंडळाचे नेतेही उपस्थित होते। विविध अटींबाबतच्या प्रदीर्घ वाटाघाटींनंतर हा निर्णय घेतल्याचं वांगचुक यांनी सांगितलं। तसंच कुठेही कोणत्याही प्रकारची हिंसा होऊ नये याबद्दल अत्यंत सतर्क राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे। शिक्षण पद्धतीत सुधारणा आणि परीक्षांचे पेपर फुटल्याप्रकरणी उत्तरदायित्व निश्चित करण्याच्या मागणीसाठी वांगचुक गेल्या महिन्याच्या 28 तारखेपासून उपोषण करत होते। दरम्यान नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी चर्चेसाठी येण्याचं आवाहन केलं आहे। त्यांनी काल नवी दिल्लीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली। नीट पेपर फुटी प्रकरण आणि अनुषंगिक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कालच्या सलग चौथ्या दिवशीही दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीतल्या जंतर मंतर इथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काल राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आली। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून काल भारत टॅक्सी सेवा या पहिल्या चालक मालकीच्या टॅक्सी सेवेची सुरुवात करण्यात आली। मुख्यमंत्री फडणवीस यांनी या टॅक्सी सेवेला हिरवा झेंडा दाखवला। सार्वजनिक क्षेत्रात टिकून राहायचं असेल तर अशा ऍप आधारित टॅक्सीमध्येही उत्तम दर्जाची वाहतुकीची व्यवस्था देणं गरजेचं आहे आणि अशी व्यवस्था देण्यासाठी भारत टॅक्सीची सुरुवात झाली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। या टॅक्सी सेवेत चालक केवळ सेवा देणारे नसून सहकारी संस्थेचे मालक आणि भागधारक असतील आणि संस्थेला होणारा नफा लाभांशाच्या स्वरूपामध्ये चालकांमध्ये वाटला जाईल। या कार्यक्रमाला केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि अन्य मंत्री पदाधिकारी उपस्थित होते। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतल्या तिरंगा सर्कल इथं उभारण्यात आलेल्या पूर्णाकृती कांस्य पुतळ्याचं काल उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। दिवंगत अजित पवार यांच्या जीवनावर आधारित छायाचित्र दालनाचं देखील यावेळी लोकार्पण करण्यात आलं। हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे। गोंदिया जिल्ह्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांवरच्या दुबार पेरणीचं संकट टळलं आहे। ऐकूया याविषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून।
1: यंदा मान्सून वेळेवर दाखल झाला असला तरी अपेक्षित पाऊस न झाल्याने गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत होता। अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पावसाच्या प्रतीक्षेत पेरणी लांबणीवर टाकली होती, तर काही ठिकाणी केलेली पेरणी उगवण न झाल्याने दुबार पेरणीची भीती निर्माण झाली होती। मात्र गेल्या काही दिवसात जिल्ह्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। शेतामध्ये पुरेसा ओलावा निर्माण झाल्याने नागरणी, वखरणी, पेरणी आणि रोवणी पूर्ण मशागतीची कामे वेगाने सुरू झाली आहेत। कृषी विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 50% क्षेत्रावर धानाची पेरणी पूर्ण झाली असून उर्वरित क्षेत्रातही पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील काही दिवसात पेरणीची कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे। दरम्यान कृषी विभागाने शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन योग्य वाणाची निवड करण्याचे, संतुलित खत व्यवस्थापन करण्याचे आणि पाण्याचा योग्य वापर करण्याचे आवाहन केले आहे। पुढील काळातही नियमित आणि समाधानकारक पाऊस सुरू राहिल्यास यंदाच्या खरीप हंगामात धानाचे उत्पादन चांगले होईल अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहे। हरिकृष्ण मोटघरे, आकाशवाणी बातम्यांसाठी गोंदिया।
0: आषाढी वारीसाठी निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालख्या काल वाखरी मुक्कामी होत्या। बाजीरावाच्या विहिरीजवळ संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं चौथं गोल रिंगण तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दुसरं उभं रिंगण काल पार पडलं। सर्व संतांच्या पालख्या आज पंढरपुरात दाखल होणार आहेत। उद्या साजऱ्या होत असलेल्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपूर सज्ज झालं असून वारकऱ्यांना आता विठुरायाच्या भेटीची आस लागली आहे। आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी दक्षिण मध्य रेल्वेनं 23 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे। यंदाच्या आषाढी वारीत राज्यातल्या 14 जिल्ह्यातल्या 4,96,000 अधिक वारकऱ्यांनी चरणसेवा आणि आरोग्य सेवेचा लाभ घेतला। महिलांची सुरक्षा, सन्मान आणि स्वातंत्र्य ही सामूहिक जबाबदारी असून त्याच्या तक्रारींकडे संवेदनशीलतेनं पाहिलं जावं असं आवाहन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी केलं आहे। पुण्यात यशदामध्ये काल आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या। महाराष्ट्रासाठी समग्र शिक्षाच्या निधीत वाढ करण्यात

0: द्यावी अशी मागणी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मुंबईत झालेल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शिक्षण मंत्र्यांच्या दोन दिवसीय परिषदेमध्ये बोलताना काल केली. देशातल्या एकूण विद्यार्थी संख्येपैकी 8% अधिक विद्यार्थी एकट्या महाराष्ट्रात शिक्षण घेत असताना केंद्राच्या समग्र शिक्षा अर्थसंकल्पात राज्याच्या वाट्याला अवघा 3.6% निधी येतो याकडे भुसे यांनी या परिषदेमध्ये लक्ष वेधलं. क्रिकेट. झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. हरारे इथं झालेल्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वेचा 7 राखून पराभव केला. वैभव सूर्यवंशीनं 19 चेंडूत केलेल्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघानं 126 धावांचं लक्ष अवघ्या 14 षटकात सहज गाठलं. त्याआधी प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेनं निर्धारित 20 7 गमावून 125 धावा केल्या. या विजयामुळे 3 सामन्यांच्या या मालिकेत भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतला दुसरा सामना उद्या होणार आहे. नाशिक शहर आणि जिल्ह्यात गेल्या 2 पावसाची संततधार सुरू आहे. पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. धुळे आणि चंद्रपूर जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान. पुढील 3 राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. विशेषतः पुणे आणि नाशिकचा घाट विभाग, ठाणे, पालघर आणि संपूर्ण कोकणात पावसाचा जोर अधिक राहणार असल्याचाही अंदाज आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणी दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची पंतप्रधानांची घोषणा. या संदर्भातलं विधेयक पावसाळी अधिवेशनातच मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची दिली ग्वाही. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे. आषाढी वारीसाठी पंढरी सज्ज, संतांच्या पालख्या आज पंढरपुरात दाखल होणार. झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात भारताचा विजय आणि राज्यात पुढचे 3 मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: यूट्यूब चॅनल और प्रसार भारती के ऍप न्यूज ऑन एअर और OTT प्लॅटफॉर्म वेव्स पर सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से. तो याद रखें, रविवार 26 जुलाई सुबह 11 मन की बात.
2: भारतीय वायु सेना में अग्निवीर वायु और एयरमैन मेडिकल असिस्टेंट बनने के लिए जल्दी रजिस्टर करें. रजिस्ट्रेशन 26 जुलाई 2026 को बंद हो जाएंगे. अधिक जानकारी के लिए www.ieefrecruitment.edcil.co.in पर जाएं.
3: सुनिए, क्या आपने पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना के बारे में सुना है?
4: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल 0 करने का भी है.
3: इससे आपका घर सूर्य घर बन जाता है, माने बिजली बिल 0. और अतिरिक्त बिजली पैदा हुई तो बिजली ग्रिड को बेचकर पैसे भी कमा सकते हैं. तो बैठे क्यों हो, अभी रजिस्टर करो pmsuryaghar.gov.in पर.
5: हर घर सूर्य घर.
6: जरा सुनिए, अपने जरूरी कामों के बीच एक और महत्वपूर्ण काम ना भूल जाइए.
7: वित्त वर्ष 2025-26 के लिए जिन करदाताओं को अपनी आयकर रिटर्न ITR 1 या ITR 2 में भरनी है, उनके लिए रिटर्न दाखिल करने की अंतिम तिथि 31 जुलाई 2026 है.
6: रिटर्न दाखिल करने से पहले अपने AIS और फॉर्म 26AS की सावधानी पूर्वक जाँच करें तथा अपनी विदेशी आय या विदेशी संपत्तियों का सही और पूर्ण विवरण अवश्य दें.
7: अपनी आयकर रिटर्न में सही और सटीक जानकारी भरें. ये क्विक रिफंड में सहायक होती है. सही रिटर्न तो जल्दी रिफंड.
6: प्रत्येक आयकर दाता एक राष्ट्र निर्माता. आयकर विभाग, भारत सरकार,

0: गोल्ड खरा सोना।
1: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्झ आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी आकाशवाणीवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर सुद्धा तुम्ही ऐकू शकता FM गोल्ड चॅनल। मी ममता बर्वे तुमचं अगदी मनापासून स्वागत करते मनस्पर्शी आपल्या कार्यक्रमामध्ये। मंडळी, आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस हा वेगळा असतो। कधी योजलेलं आपलं काम होतं, कधी होत नाही, कधी आपल्याला काही सरप्राईजेससुद्धा मिळत असतात। बरं कामं ती चांगली वाईट हे खरं आपल्या मनस्थितीवर त्या परिस्थितीवर अवलंबून असतं, पण प्रत्येक दिवस आपल्याला काहीतरी ना काहीतरी शिकवत असतो। फक्त आपण ते तिथे तेवढं सजग राहणं खूप गरजेचं आहे। तो दिवस आपल्याला घडवत असतो। कालच्या दिवसापेक्षा आज मी काहीतरी खास वेगळं केलं आहे का याचा आपण विचार खरंतर केला तर आपल्या लक्षात येईल की त्या दिवशी आपण काहीतरी वेगळं केलेलं असतं। म्हणजे हे कधी आपण विचार करू शकतो की रात्री तुम्ही झोपायच्या आधी जर हा विचार केलात की आजच्या पूर्ण दिवसामध्ये मी काय केलेलं आहे, काय नवीन केलेलं आहे, मग अगदी ती छोट्यात छोटी गोष्ट असो, कालच्यापेक्षा एखादी भाजी तुमची जास्त छान झाली असेल किंवा कालच्यापेक्षा जी पोळी लाटली त्यापेक्षा छान गोल अशी पोळी फुगली असेल, अहो हे सुद्धा अगदी छोटे छोटे आले आपण अचीवमेंट्स म्हणू शकतो। आणि जेव्हा आपल्या हे लक्षात येतं की आपण काहीतरी छान वेगळं केलं आहे, ऑफिसमध्ये एखादा गोष्ट तुम्ही वेगळी केलेली असते, काहीतरी नवीन कुठेतरी बघून आपण शिकलेलो असतो, ह्याचा विचार करत आपण जेव्हा त्या रात्री झोपतो तेव्हा काहीतरी छान सकारात्मक विचार घेऊन आपण झोपतो आणि उठतोसुद्धा सकारात्मक विचार घेऊन। त्यामुळे आपण जर सकारात्मक राहिलो तर आपला अख्खा दिवससुद्धा छान जातो। आणि याच नोटवर आपण छानचं गाणं ऐकूया आणि आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया। तुमच्या आजच्या दिवसातसुद्धा छान अशा काहीतरी नवीन गोष्टी आपण शिकूया आणि त्याचा संधी तुम्हाला नक्की मिळो या नोटवर मी छानचं गाणं लावते।

मंडळी नेहमीप्रमाणे मी सईची टिप घेऊन आलेले आहे. मंडळी, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सगळ्यात छान पेय किंवा ज्यामुळे आपली तहान शमते असं म्हणजे पाणी, आणि त्याला काही दुसरं अल्टरनेटिव्ह असू शकत नाही. म्हणूनच आपण पाण्याला जीवन असं म्हणतो की कुठेही आपण बाहेर जाऊन आलो, अगदी घामेघूम झालो की पहिला पाण्याचा घोट घेतला की आपल्याला बरं वाटतं. पण कधी कधी क्वचित आपण शीतपेयसुद्धा पितो, आणि मग अशा वेळी ही शीतपेय जी असतात ती आपण विकत घेतल्यानंतर हे बघणं गरजेचं आहे की त्याची एक्सपायरी कुठल्या तारखेपर्यंत ती वापरावी असं त्याच्यावर डेट लिहिलेली असते ती बघणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर त्याच्यामध्ये जो कार्बन डायऑक्साईड असतो त्याचं प्रमाण कमी होतं आणि ज्या कारणासाठी आपण ते घेतो मग त्याचा काही उपयोग होत नाही. ही जी शीतपेय असतात ती जर उरली त्या बाटलीमध्ये तर आपण काय करतो, बरेचदा ती बाहेर राहतात. पण मग त्याच्यामुळे काय होतं, ती रूम टेम्परेचरला आली की त्याच्यातलं जो कार्बन डायऑक्साईड असतो त्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही हे शीतपेय जर तुमचं राहिलं असेल त्या बाटलीमध्ये तर तुम्ही ते घट्ट बंद करून फ्रीजमध्ये ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे त्याच्यातला जो वायू असतो त्या कमी तापमानाला त्या द्रवात तो राहतो आणि त्याच्यामुळे त्याची तशी चवसुद्धा राहते. बरेचदा सरबत असतं किंवा शीतपेय असतात त्याच्यामध्ये आपण बर्फ घालतो. तर आता बर्फ जर तुमच्या आपल्या फ्रीजमधला असेल तर काय होतं की आपण तो बर्फ घालतो पण त्याची त्या पेयाची चव बदलू शकते. याचं कारण काय होतं की आपण बर्फ फ्रीजरमध्ये ठेवतो आणि तो क्वचित कधीतरी वापरला जातो. त्यामुळे हा बर्फ काय असतं की बाकीचे जे पदार्थ असतात त्यांचे वास जे असतात ते तो शोषून घेतो. आणि मग असे बर्फ जर आपण त्या पेयांमध्ये घातले तर त्या पेयाला त्याची चव येऊ शकते किंवा त्याचा वास येऊ शकतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही बर्फ घ्याल फ्रीजमधून तेव्हा तो जरासा धुवून घ्या आणि नंतर तो वापरा, म्हणजे खूप वास त्याचा नक्कीच येणार नाही. शीतपेय आपल्याला माहितीच आहे की त्याच्यामध्ये जो वायू असतो तो जर बाटली आपली खूप हलली तर तो अख्खा वायू जेव्हा आपण ती बाटली उघडतो तेव्हा तो बाहेर येऊ शकतो. त्यामुळे तसं जर तुम्हाला ती काळजी घ्यायची असेल तर ती बाटली कमीत कमी हलवावी जेणेकरून जेव्हा तुम्ही ते उघडाल तेव्हा ते फसफसून बाहेर येणार नाही. आणि मी मगाशी म्हटलं तसं की सगळ्यात चांगलं पेय किंवा जे आपल्याला हायड्रेटेड ठेवतं ते म्हणजे पाणी, आणि पाण्याचा वापर आपण अर्थात जास्तीत जास्त करायला हवा. पण जर कधी गरज पडली शीतपेय प्यायची तर नक्कीच या टिप्स आपण वापरू शकतो.

0: मंडळी गाणी ऐकताय ना, छान सकाळचं धावपळीचा आपला दिवस सुरू होतो आणि त्याच्यानंतर आता कुठे थोडं हळूहळू आपण रिलॅक्स होत असतो, मग अशा वेळी छान गाणी ऐकताना स्वतःसाठीच एखादी छान अशी कॉफी करून घ्या आणि एक 2 मिनटं 10 मिनटं तुम्हाला जेवढा वेळ शक्य आहे तेवढा वेळ जरा स्वस्थ बसा. आजूबाजूच्या गोष्टी काय चालल्या आहेत ह्याचा जरा निरीक्षण करा, आस्वाद घ्या त्या त्या वेळेचा, त्या त्या क्षणाचा, कारण आजचा दिवस आहे खूप महत्त्वाचा. कुठला दिवस आहे माहिती आजचा? त्याच्याविषयी आपण बोलणारच आहोत. एक व्यावसायिक विश्रांती घेणार आहे आणि त्याच्यानंतर येणारच आहे आजच्या दिवसाकडे एक छोटीशी गोष्टसुद्धा ऐकणार आहोत आपण त्याविषयीची, की आजचा दिवस हा का खास आहे आणि आजच्या दिवशी आपण आपलीही काळजी घेणं का गरजेचं आहे त्याविषयीसुद्धा बोलणार आहोत. एक व्यावसायिक विश्रांती, छान आपण गाणीसुद्धा ऐकतोच आहोत, त्याबरोबरीने गप्पासुद्धा मारूया.
1: शहाण्णव 95 94 93 92 91 90.
2: काय ग उलटी गिनती का सुरू आहे तुझी?
1: अंक पाढे कुठलंही पाठांतर हे सगळे व्यायाम आहेत.
2: ए हॅलो, व्यायामासाठी जॉगिंग वॉकिंग जिम कितीतरी पर्याय आहेत.
1: हो पण मेंदूच काय, त्याचेही व्यायाम करायला हवेत.
2: अच्छा, म्हणजे ब्रेन ऍक्टिव्हिटीज, बरं त्या कशा करायच्या?
1: रेडिओ ऐक ना, स्मृतीवर्धन
2: अलकनंदा पाध्ये यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग अवश्य ऐका, सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्म वरही. स्मृतीवर्धन.
3: जरा ऐका, आपल्या आवश्यक कामांमध्ये आणखी एक महत्त्वाचे काम विसरू नका.
4: वित्त वर्ष 2025-26 करता ज्या करदात्यांना आपले आयकर रिटर्न आय

0: ITR1 किंवा ITR2 मध्ये भरायचे आहे त्यांच्यासाठी रिटर्न जमा करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 आहे.
1: रिटर्न जमा करण्यापूर्वी आपल्या AIS आणि फॉर्म 24AH ची सावधपणे तपासणी करा. तसेच आपली परदेशी कमाई किंवा परदेशी संपत्तीची योग्य आणि संपूर्ण माहिती अवश्य.
0: आपल्या आयकर रिटर्न मध्ये योग्य आणि अचूक माहिती भरा. हे क्विक रिफंड मध्ये मदत करते. योग्य रिटर्न तर लवकर रिफंड.
1: प्रत्येक आयकर दाता एक राष्ट्र निर्माता. आयकर विभाग, भारत सरकार.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.

मंडळी, खरंच नवीन अर्थ यायला हवा आजच्या सगळ्या दिशांना. आणि तो कसा येईल नवीन अर्थ? तर आजचा दिवस जो आहे ना, तो आहे स्वतःसाठीचा असा दिवस. थोडासा आत्मपरीक्षणाचा म्हटलं तरी हरकत नाही, पण स्वतःला प्राधान्य द्यायचा दिवस आहे. कुठलीही पारख न करता की हो, एखादी गोष्ट फक्त मी माझ्यासाठी करते किंवा मला आनंद वाटतो म्हणून करते किंवा करतो असं म्हणण्याचा हा आजचा दिवस आहे. आता शैलाचंच बघा, ही जी शैला आहे ना, ती एकटीच राहते बरं का आईबरोबर, आणि तिची आई मात्र आजारी असते, आणि शैलाला नेहमी तिच्या आईच्या आईची काळजी घेण्यासाठी थोडं तत्पर राहायला लागतं, कारण तिच्या आईची तब्येत तशी थोडीशी नाजूक होती. आणि म्हणूनच आईचं जे आजारपण आहे त्याच्यामुळे शैला कित्येक दिवस ऑफिस ते घर, घर ते ऑफिस, असंच तिचं एक रुटीन सेट झालं होतं. बाहेर मित्रमैत्रिणींना भेटणं, कुठेतरी जाऊन वेळ घालवणं, स्वतःसाठीचा असा वेळ देणं हे खूपच कमी झालं होतं, कारण ऑफिसमध्ये सुद्धा कामाचं प्रेशर तेवढं असायचं. कधीकधी घरी येऊनसुद्धा मग ती ऑफिसचं थोडंसं काम करायची, आईची तब्येत सांभाळायची, यामुळे खरं तर तिला तिचा असा वेळ देणं खूप कमी झालं होतं, किंवा कुठेही बाहेर विरंगुळ्यासाठी जाणं हे सुद्धा कमी झालं होतं. आईला आपली गरज कधीही पडू शकते, कधी काही होऊ शकतं या भीतीने ती कुठेही जास्त बाहेर फिरायची नाही. आणि एक दिवस काय झालं, तिच्या ऑफिसमध्येच एक सर्क्युलर आलं. ती कॉर्पोरेटमध्ये काम करायची, त्याच्यामुळे ती त्यांच्या अशा काही मीटिंग्स असायच्या, काही मेंटल हेल्थसाठी म्हणून असे काही एक्सरसाइजेस किंवा कॉन्फरन्सेस व्हायच्या, ज्या बाहेर म्हणजे मुंबईच्या बाहेर किंवा त्यांच्या ऑफिस आहे त्याच्यापेक्षा कुठेतरी वेगळ्या ठिकाणी, जिकडे खूप आजूबाजूला छान निसर्ग असेल अशा ठिकाणी कुठेतरी या मीटिंग्स होत होत्या. पण त्यालाही ती कधी जाऊ शकली नाही. पण यावेळी जेव्हा हे सर्क्युलर आलं तेव्हा मात्र तिने ठरवलं की मी जाणार या मीटिंगला, कारण तो विषयही तिचा आवडीचा होता. एक टीम म्हणून काम कसं करायचं यावर थोडंसं त्याच्यामध्ये चर्चा होणार होती, आणि मग नंतर अर्थात त्याच्याशी निगडीत ज्या काही डिस्कशन्स असतील त्या तिकडे होणार होत्या, ते एक्सरसाइजेस तिथे घेतले जाणार होते, खूप नवीन माहिती तिला मिळणार होती, तिचा आवडीचा हा विषय होता. त्यामुळे तिने ठरवलं की आपण या कॉन्फरन्सला किंवा इथे या मीटिंगला आपण जायचं, आणि ही मीटिंग होती लोणावळ्याला. शनिवारी मीटिंग होती, त्यामुळे जसं सर्क्युलर आलं तिच्या टीममधल्या बऱ्याच जणांनी ते वाचलं आणि त्यांनी तेव्हाच डिसाईड करून टाकलं की हो आपण जायचं आहे. त्यांनी गृहीत धरलं की शैला काही त्यांच्याबरोबर येणार नाही, त्यामुळे कोणी डिस्कशनमध्ये की आपण काय करायचं, शनिवारी कसं जायचं वगैरे वगैरे या सगळ्या डिस्कशनमध्ये शैलाला कोणी घेतलंच नाही. तिची खूप चांगली मैत्रीण होती कुसुम, तिनेसुद्धा गृहीत धरलं की ती तर कुठे येणार नाही. पण त्या डिस्कशनमध्ये त्या दिवशी मात्र शैला आली आणि ती त्यांना म्हणाली की मी येणार आहे तुमच्याबरोबर शनिवारी. त्यावेळी सगळे अवाक होऊन तिच्याकडे बघायला लागले आणि त्यांनी विचारलं की अगं झालं आहे काय तुला, तू खरंच नक्की येणार आहेस का, ठीक आहे ना सगळं? म्हणजे खरं तर आनंद होण्यापेक्षा सगळ्यांना मोठं सरप्राईजच मिळालं की शैला त्यांच्याबरोबर येणार आहे. आणि पुढे काय झालं त्याच्यानंतर, ते गेले का लोणावळ्याला, तिकडे मीटिंग झाली का, पुढे मग शैला जाऊ शकले का, हे सगळं आपण ऐकूया छानशा गाण्यांनंतर.

मंडळी शैलाने त्या कॉन्फरन्सला जायचं ठरवलं आणि कुसुमने तिला विचारलं सुद्धा की अगं तू येणार असं म्हणतेस पण मग आईला कोण बघणार कोण सांभाळणार. शैलाने तिला सांगितलं ती काळजी मी करेन कारण मी काय करायचं हे ठरवलंय. जसं हे सर्क्युलर माझ्या हातात आलं तसं माझ्या डोक्यात ते विचार चालू झालेत तर तिची काळजी कशी घ्यायची तिचं काय करायचं कोण तिथे ठेवायचं तिची काळजी घ्यायला हे सगळं मी ठरवलंय. उद्या फक्त मी तुम्हाला भेटते तुम्हाला आत्ता काही जास्त विचारू नकोस उद्या आपण बोलू या विषयावर. ठरल्याप्रमाणे मग दुसऱ्या दिवशी शनिवार असतो ते सगळे निघतात आणि तिकडे पोचल्यानंतर त्यांना छान अशी माहिती मेंटल हेल्थची असेल किंवा टीम बिल्डिंग कसं करावं काय करावं सगळ्या कॉर्पोरेटशी रिलेटेड जे काही विषय असतात त्याची छान माहिती त्यांना मिळते. लंचपर्यंत त्यांचं सगळं छान ते चाललेले असतात एक्सरसाइज आणि त्यांनी सांगितलेलं असतं की लंचनंतर तुम्हाला कुठे फिरायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता फिरू शकता एकत्र. लंचनंतर मग शैला सगळ्या टीममधल्या त्या आपल्या मित्रमैत्रिणींना कलीग्जना सांगते की मी तुमच्याबरोबर आत्तापर्यंत एन्जॉय केलं पण ह्याच्यानंतर मात्र मी एकटी फिरणार आहे मी एकटी माझ्यासाठी माझा वेळ घालवणार आहे असं ती त्यांना सांगते आणि खरोखर ती एकटीच फिरायला जाते जास्त कोणाशी काही बोलत नाही. दुपारीसुद्धा ती फिरून आल्यानंतर एकटीच बसलेली असते काहीतरी बोलत असते आणि हे सगळं कुसुम बघते की ही नक्की काय चाललंय हिचं. पण त्या दिवशी अर्थात ती काही तिच्याशी बोलत नाही. ते सगळेजण घरी पोचतात आणि नंतर दुसऱ्या दिवशी मात्र कुसुम तिला गाठते आणि तिला विचारते अगं काल तुझं नक्की काय चाललं होतं तू तिथे एकटीच बसून काय बोलत होतीस एकटीच काय फिरत होतीस नक्की काय झालंय सगळं घरी ठीक आहे ना आई बरी आहे ना असे ती बरेच प्रश्न तिला विचारते. त्याच्यावर शैला तिला थांबवते ती म्हणते अगं हो हो शांत राहा आई बरी आहे सगळं नीट आहे मी बरी आहे तू असं काही समजू नको की मला काही झालंय फक्त काल काय झालं की मी तुमच्याबरोबर छान वेळ घालवला अगदी जाताना सुद्धा आपण बसमध्ये एकत्र होतो बरेच दिवस असं झालं होतं ना कुसुम की मला माझा असा वेळ मिळालाच नव्हता मला खरं माझी कंपनी खूप आवडते ती मी एन्जॉय करते पण मला तसं बरेच दिवसात करायला मिळालं नव्हतं म्हणूनच मी एकटी फिरले आणि तू म्हणतेस ना की मी बडबडत होते खरं मी बडबडत नव्हते मी माझी बसूनच छान मला आवडतात ती गाणी मला येतात तशी मोठ्याने म्हणत होते. अगं इतक्या दिवसामध्ये आईच्या जबाबदारीमुळे असेल किंवा आपल्या ऑफिसच्या कामामुळे असेल मला माझा असा वेळ मिळतच नव्हता तो राहून गेला या रुटीनमध्ये आणि या एका दिवसाने मात्र मला खूप जास्त एनर्जी दिली आहे. आणि ती म्हणाली कुसुम म्हणाली हो ते तर मला जाणवतंच आहे कारण तू सोमवारी ज्या पद्धतीने इथे आलीस आणि जशा पद्धतीने तू इथे कामं करतेस तुझ्यामध्ये झालेला हा बदल नक्कीच जाणवतोय. मंडळी सांगायचा मुद्दा असा की हा आजचा दिवस हा असाच आहे खूप जबाबदाऱ्या असतात ना आपल्याला मान्य आहे आपण खूप बिझी असतो मान्य आहे आपल्यामुळे कोणाचं कधीतरी अडू शकतं हेही मान्य आहे किंवा आपल्यासाठी कोणतरी थांबलेलं असतं हे सुद्धा मान्य आहे पण कधी कधी आपण स्वतःचा विचार करणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं असतं स्वतःला प्राधान्य देणं गरजेचं असतं. कधीतरी थोडासा मनावर ताबा किंवा आपण म्हणूया दगड ठेवून सुद्धा या गोष्टी करणं गरजेचं असतं नाहीतर काय होतं या सगळ्या मागे सगळे धावता धावता आपण इतके दमतो की जेव्हा स्वतःसाठी स्वतःचा वेळ करण्याचा म्हणजे विचार करण्याचा वेळ येतो तेव्हा आपण दमलेले असतो आणि मग आपण नवीन काहीच करू शकत नाही. त्यामुळे ही आजचा जो दिवस आहे तो स्वतःसाठी सजग होण्यासाठी आपण सजगपणे हे सगळे कार्यक्रम करतोय किंवा हे सगळे कृती आपण ज्या करतोय ते करतोय का हा विचार करण्याचा दिवस आहे सेल्फ केअरचा आजचा दिवस आहे आणि त्यांचं म्हणणं असंच आहे ह्या सगळ्या तज्ज्ञांचं डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की सेल्फ केअर म्हणजेच हेल्थ केअर आहे आणि त्याला प्राधान्य देणं केंद्रस्थानी ठेवणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे कारण ते प्रिव्हेन्शन आहे पुढे येणाऱ्या बऱ्याच आजारांवर आपण त्याच्यामुळे मात करू शकतो असं या डॉक्टरांचं म्हणणं आहे. आता सेल्फ केअर म्हणजे आपण काहीतरी मोठं करतो नाही नाही मी माझी काळजी घेते पण ती सजगपणे आपण घेतोय का याचा सुद्धा विचार करण्याचा हा आजचा दिवस आहे. त्याविषयी आपण अजूनही बोलणार आहोत मनस्पर्शी आपल्या कार्यक्रमामध्ये. तुम्ही असा तुमच्यासाठी कधी रोजचा वेळ काढता का 2 मिनटं 10 मिनटं अगदी 15 मिनटं पण तो काढता का आणि त्यामध्ये पूर्ण स्वतः आपण तिथे असतो का हा विचार करणं खूप गरजेचं आहे.

0: जंगल सफारीला गेल्यावर वाघाचं दर्शन म्हणजे ट्रीप वसूल झाल्याचं समाधान. ताडोबातली माया वाघीण तर फोटोग्राफरची हिरॉईनच. एक होती माया ही तिची गोष्ट लिहिणारे अनंत सोनवणे आपल्या भेटीला येणार आहेत.
1: आज ताडोबाला जी ओळख आहे केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
0: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
2: जरा ऐका, आपल्या आवश्यक कामांमध्ये आणखी एक महत्त्वाचे काम विसरू नका.
3: वित्त वर्ष 2025-26 करता ज्या करदात्यांना आपले आयकर रिटर्न ITR 1 किंवा ITR 2 मध्ये भरायचे आहे, त्यांच्यासाठी रिटर्न जमा करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 आहे.
2: रिटर्न जमा करण्यापूर्वी आपल्या AIS आणि फॉर्म 26AS ची सावधपणे तपासणी करा. तसेच आपली परदेशी कमाई किंवा परदेशी संपत्तीची योग्य आणि संपूर्ण माहिती अवश्य.
3: आपल्या आयकर रिटर्न मध्ये योग्य आणि अचूक माहिती भरा. ही क्विक रिफंड मध्ये मदत करते. योग्य रिटर्न तर लवकर रिफंड.
2: प्रत्येक आयकर दाता एक राष्ट्र निर्माता. आयकर विभाग, भारत सरकार.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: नमस्कार, मी सलील कुलकर्णी. समृद्ध संगीतासाठी ऐकत राहा मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी.

मंडळी, आपण सेल्फ केअर डे आहे आजचा, स्वकाळजी घेण्याचा आजचा दिवस आहे, त्याविषयी आपण बोलतोय. आणि त्यांचं असं म्हणणंच आहे डॉक्टरांचं की तुम्ही जर सेल्फ केअर घेतली तर बऱ्याचसे आजार जे आहेत त्याचं प्रिव्हेन्शन होतं, ते पुढे होणार नाही त्याची खरं तर आपण काळजी घेत असतो. आणि हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की ह्यामध्ये आपला कुठला स्वार्थ असा नाही आहे की मी माझी काळजी घेते म्हणजे मग मी दुसऱ्यांना वेळ देत नाही किंवा माझ्यामुळे मग मी नाही गेले एखाद्या ठिकाणी, मी हे या पद्धतीने गोष्टी नाही केल्या तर काहीतरी प्रॉब्लेम होईल असं आपल्याला वाटत राहतं. आणि मग आपल्याला असं वाटतं की हे उगाच आपण जरा जास्त करतो आहे किंवा काय, पण तसं ते नाही आहे मंडळी. जर तुम्ही अगदी मी मगाशी म्हटलं तसं एक 5-10 मिनटंसुद्धा स्वतःसाठी काढू शकला तरी खूप मोठी गोष्ट आहे. मग ह्या ज्या चांगल्या सवयी आपल्याला असतात त्या लागतात तर प्रतिबंध होतो बऱ्याच आजारांचा. आणि त्याच्यासाठी काही खूप मोठं करायचं नाही आपल्याला, आपलं शारीरिक स्वास्थ्य जपायचं आहे, मानसिक स्वास्थ्य जपायचं आहे. मग शारीरिक स्वास्थ्य जेव्हा आपण म्हणतो त्याच्यासाठी रोज आपण चालणं किंवा घरातल्या घरात ज्यांना बाहेर जाणं शक्य नाही त्यांनी घरातल्या घरात व्यायाम करणं, आपलं श्वास जो आहे त्याच्यावर नियंत्रण आपल्याकडे खूपच छान अशी योगसाधनं आपण करू शकतो, तसं आपण शिकू शकतो. संतुलित आहार घेणं गरजेचं आहे, त्याचं प्रमाण योग्य आहे का ते बघणं गरजेचं आहे. सकस अन्न आपण त्याचं सेवन करतो आहे का ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. एक कुठली गोष्ट आपण त्याचं दुर्लक्ष करतो ते माहिती आहे तुम्हाला, अगदी रोजच्या आपल्या जगण्यातली म्हणजे पुरेशी झोप, ती आपल्याला गाढ झोप अशी मिळतीये का? कधी कधी आपण झोपतो पण आपल्याला इतकी स्वप्न पडतात किंवा इतके विचार आपल्या मनात असतात की सकाळी उठल्यानंतर सुद्धा आपलं डोकं कधी कधी जड झालेलं असतं की बापरे मी, म्हणजे कधी कधी तर असं होतं की एवढं मोठं स्वप्न आपण बघतो की सकाळी उठल्यानंतर सुद्धा आपल्याला वाटतं आपण काहीतरी काम करून आलोय आणि आपला मेंदू आता थकलेला आहे. तर तसं न होता छान आपल्याला गाढ झोप मिळते का, मानसिक आपल्याला शांतता आहे का किंवा ती मिळते का? आणि त्यासाठी मी मगाशी म्हटलं तसं योग आहे, दीर्घ श्वसन करणं आहे, मेडिटेशन आहे, योगासनं आहेत, यासाठी आपण वेळ देतोय का? आणि महत्त्वाची गोष्ट जे खरं तर आता आपण सगळेच करतोय ते म्हणजे थोडासा आपल्याला वेळ मिळाला ना की आपण लगेच आपला मोबाईल उघडतो आणि त्याच्यामध्ये इतकी माहिती आहे सध्या वेगवेगळ्या पद्धतीने जी आपल्याला मिळते आहे, तर ती माहिती आपण नुसती आपल्या मेंदूमध्ये जमा करतोय, त्याचा आपल्याला खरंच वापर आहे, त्याचा उपयोग होणार आहे की नाही माहिती नाही, पण जरासाही आपल्याला वेळ मिळाला तर दोन आपण एक 10 मिनटं दीर्घश्वसन करूया किंवा जरा मेडिटेशन करूया हा विचार न करता पटकन आपला हात मोबाईलकडे जातो. आणि अर्थात कारण आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेला आहे मोबाईल, पण तसं न करता थोडंसं आपण त्याविषयी जर सजग झालो तर आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टी वाटताना त्या छोट्या वाटतात मंडळी पण त्या खरं तर खूप मोठ्या आहेत, तर त्यांच्याकडे आपण नक्कीच लक्ष देऊ शकतो. तर खूप काय आपल्याला मोठं करायचं नाही आहे, रोजचं फक्त आपण जे आयुष्य जगतो आहे आपले विचार मुळात कसे आहेत, आपण सकारात्मक विचार करतो आहे का ह्याकडे सुद्धा लक्ष देणं, म्हणजे फक्त आपल्याला सजग व्हायचं आहे थोडंसं आपल्यासाठी म्हणून करायचं आहे 5-10 मिनटं. मी मगाशी म्हटलं तसं की या बाबतीत मग थोडंसं आपण स्वार्थी झालो तरी हरकत नाही, कारण नंतर मग हे रोग जाऊन बळावतात. मग डॉक्टरांच्याच म्हणण्यानुसार, तज्ज्ञांच्याच म्हणण्यानुसार मग BP होणं किंवा हृदयाचे रोग होणं, मायग्रेनसारखे आजार होणं, हे आपल्याला जर टाळायचे असतील तर थोडं रोजचं आपण हे आपल्याकडे लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

मंडळी, आपण वनस्पर्शी या कार्यक्रमाच्या अगदी शेवटाकडे आलेलो आहोत आणि आजची तारीख जो तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात येईल 24/7 म्हणजेच 24/7 आपण ज्याला म्हणतो इंग्लिशमध्ये, की आमचं एखादी गोष्ट 24/7 चालू असते तशीच स्वतःची काळजी घेणं हे सुद्धा आपण 24/7 म्हणजे 365 दिवस आणि प्रत्येक क्षणी ती काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आपल्या मनाचे आपण राजे होऊया, आपण स्वामी होऊया आणि आपली स्वतःची आपल्या तब्येतीची जबाबदारी आपण स्वीकारूया. मग त्याच्यामध्ये आहार असतो, व्यायाम असतो, ध्यान, हे सगळ्या गोष्टी आपण करूया आणि त्यासाठी वेळ देऊया आणि हे लक्षात घेऊया की ह्यामध्ये कुठलाही आपला स्वार्थ असा नाही आहे, आपल्याला ते देणं खूप गरजेचं आहे. मी मगाशी म्हटलं तसं, भविष्यामध्ये येणाऱ्या जर बऱ्याच आजारांचं प्रिव्हेंशन आपल्याला करायचं असेल तर ह्या गोष्टीसुद्धा तेवढ्याच गरजेच्या आहेत. इथेच याच नोटवर मी आपला मनस्पर्शी हा आपला कार्यक्रम संपवते आहे. पुन्हा अर्थात आपण भेटणारच आहोत युवा तरंग या आपल्या कार्यक्रमामध्ये, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा FM गोल्ड चॅनल.

नमस्कार, मी परेश मुकाशी आणि आपण ऐकत आहोत 100.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी।

0: उद्योग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध संधी आजच्या तरुणींना खुणावत आहेत. स्मार्ट हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सोल्युशन्स पुरवणाऱ्या कंपनीची सहसंस्थापक स्वप्ना कर्णिक संखे आपल्या भेटीला येणार आहे.
1: एका साईडला सॉफ्टवेअर टीम आहे, एका साईडला हार्डवेअर टीम आहे, एका साईडला प्रोडक्शन टीम आहे, एका साईडला ॲडमिनिस्ट्रेशन टीम आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या टीम
2: एकत्र
1: येतात, जेव्हा सगळ्यांचं विजन एक असतं, तर आपली जर विजन क्लिअर असेल आणि ती विजन जर आपण शेअर केली असेल आपल्या टीमसोबत, मग मॅनेज करायचं नाही, मग ते सगळेच आपापलं त्या विजनच्या नुसार काम करतात.
0: स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात. अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.

मंडळी युवा तरंग आपला कार्यक्रम सुरू आहे आणि आपण जेव्हा युवांबद्दल बोलतो या तरुण मित्रमंडळींबद्दल बोलतो तेव्हा बऱ्याच क्षेत्रामध्ये असे धडपड करत आहेत, काहीतरी चांगलं करून दाखवण्याचं त्यांचा उद्देश आहे, त्यांचे हेतू खूप चांगला आहे. आणि मग असं करत असताना मग बरीच जी क्षेत्र आहेत, म्हणजे स्पोर्ट्स तर आहेच, म्हणजे छान खेळाडू तर आहेतच, पण छान छान संशोधनामध्ये सुद्धा असे कुठेही मागे नाही आहेत. आणि मग असं संशोधन किंवा शास्त्रज्ञ होऊन ते इतके छान छान काही काम करत आहेत आणि ती कामं करताना त्यांना एक माहिती आहे की पर्यावरण आपण वाचवलं पाहिजे, पर्यावरणपूरक आपण गोष्टी केल्या पाहिजेत आणि पर्यावरणाला त्याचा फायदा होईल हे बघितलं पाहिजे. नवीन टेक्नॉलॉजी आपण घेतलीच पाहिजे, पण त्याचबरोबरीने आपण पर्यावरणाला कुठे हानी नाही ना पोचवत आहोत ह्याचीसुद्धा काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे. आणि ह्याचाच आपल्याला प्रत्यय येतो वारंवार जेव्हा आपण अशा चांगल्या बातम्या वाचतो. तर आत्ताच एक बातमी मी वाचली की धुराऐवजी पाणी उत्सर्जित करणं आणि डिझेल शिवाय किंवा ओव्हरहेड वायर शिवाय चालणारी रेल्वेगाडी आता भारतामध्ये आलेली आहे. आपल्या भारतीय रेल्वेने याची सुरुवात केलेली आहे आणि एक हरित परिवर्तन किंवा चांगल्या, आपण मी मगाशी म्हटलं तसं, पर्यावरणपूरक अशा या गोष्टींमध्ये या रेल्वेचा त्याचं समाविष्ट आपण करू शकतो. हायड्रोजनवर चालणारी रेल्वेगाडी ही जगातल्या खूप मोजक्या देशांमध्ये आहे, पण आज ती आपल्याकडे आहे. आणि ह्याचा अर्थात तरुण म्हणजे त्यांना उपयोग तर होणारच आहे, पण ह्या संशोधनामध्ये कुठेतरी तरुणांचा सुद्धा तेवढाच वाटा असतो. हरियाणामध्ये ही रेल्वे होती, म्हणजे जी आता त्याचं उद्घाटन झालं, 75 किलोमीटर इतक्या कमाल वेगाने ही धावणारी रेल्वे देशाला अधिक स्वच्छ आणि कमी प्रदूषणकारी वाहतूक प्रणालीकडे नेणार आहे. निळसर रंगाच्या हायड्रोजनच्या रेल्वेच्या अंतिम चाचणी ही दिल्लीमध्ये झाली आणि हायड्रोजनवर सर्वात लांब अंतर कापणारी जगातल्या काही रेल्वेगाड्यांमधली ही रेल्वेगाडी आहे. आणि अर्थात ह्याच्यामध्ये मग प्रवासी असतील त्यांनाही त्याचा फायदा घेता येणार आहे. 682 प्रवासी ह्याच्यामध्ये असतील आणि एकूण 356 किलोमीटर अंतरचा प्रवास ही ट्रेन कापणार आहे आणि अंदाजे 300 किलोग्रॅम हायड्रोजन ह्याच्यामध्ये वापरला जाणार आहे. आणि एकूणच जी तांत्रिक आणि पायाभूत अशी आव्हाने आहेत रेल्वेसाठी, किंवा आपण कसं प्रदूषण कमी करू शकतो किंवा कुठल्या वेगळ्या मार्गाने आपण इंधन त्याचा वापरू शकतो का, इंधनाचे कुठले इतर प्रकार आहेत का, याचा सगळा विचार करतानाही खूप हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. त्यामुळे पारंपरिक ज्या आपल्या गाड्या आहेत त्या आहेतच, पण आता ह्या अशी नवीन टेक्नॉलॉजी आली की अर्थात आपले हे तरुण मित्रमंडळी ते वापरूही शकतात आणि त्याच्यामध्ये सहभागी होऊन काही आपण वेगळं करू शकतो का, याचासुद्धा विचार ते करत आहेत. आणि खरंच ही खूप छान गोष्ट आहे.

श्रोत्या, आपण हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेविषयी बोलतोय आणि आपल्याला माहिती की पारंपरिक इलेक्ट्रिक ज्या रेल्वेगाड्या आहेत त्यामध्ये ओव्हरहेड वायर्समधनं विद्युत प्रवाहावर त्या चालतात. पण यामध्ये काय होतं की विद्युत ऊर्जा निर्माण करायची असेल तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र केले जातात आणि हीच ऊर्जा रेल्वेगाडीला पुढे नेत असते. कार्बन उत्सर्जन जवळजवळ शून्य असतं आणि पाणी हे त्याचे मुख्य उपउत्पादन असतं. स्वच्छ वाहतुकीच्या क्षेत्रामध्ये हे खूप मोठं आपलं यश मानलं जात आहे भारताचं. या मध्ये 300 किलोवॅट ऊर्जा निर्माण करतं ह्यामध्ये जी बॅटरी आहे, हायड्रोजन सेल आणि लिथियम. आणि महत्त्वाचं हे आहे की मी मगाशी म्हटलं तसं की निवडक देशांमध्ये ह्या गाड्या चालतात, तसं आपल्याकडे या आता ही चालू केलेली आहे. महत्त्वाची गोष्ट ही आहे की हायड्रोजन जो साठवला जातो तो ज्वलनशील असल्यामुळे त्याची साठवणूक करणं आणि वाहतूक करणं हे सुरक्षित होणं हे खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी काळजी घेणं हे सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे अशा प्रकारची जी हायड्रोजनची रेल्वे आहे ती सुरू झालेली आहे. असाच एक छान विक्रम झालेला आहे आणि तो भारताने इतिहास रचलेला आहे. पहिलं खासगी विक्रम एक रॉकेट हे श्रीहरिकोट्टा इथून यशस्वीरित्या त्याचं लॉन्च झालं आणि एका खासगी अंतराळ कंपनीने हे विकसित केलेलं आहे. हे 7 मजली उंच रॉकेट आहे. अत्याधुनिक 3D प्रिंटेड इंजिन ह्याच्यामध्ये वापरण्यात आलेलं आहे आणि या यशामुळे हे जे मोहीम होतं या यशामुळे भारताने जागतिक खासगी स्पेस मार्केटमध्ये सुद्धा खूप मोठी झेप घेतलेली आहे. आणि मगाशी म्हटलं तसं आपल्या युवा मित्रमैत्रिणी प्रत्येक क्षेत्रामध्ये आज नाव मोठं करत आहेत आणि त्यांच्यामुळे आज भारताचं सुद्धा नाव खूप मोठं होत आहे. तर हा जो ही जी खासगी कंपनी आहे ती स्टार्टअप आपण ज्याला म्हणतो की काही जणं एकत्र येऊन काही समविचार असलेले किंवा एकत्र तंत्रज्ञानामध्ये काम करणारी ही मंडळी एकत्र येतात आणि स्वतःचं कंपनी किंवा स्वतःचं काही प्रॉडक्ट लॉन्च करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसा हा स्टार्टअप आहे आणि हे खूप मोठं पाऊल आपण उचललेलं आहे की श्रीहरिकोट्टामधून विक्रम एक याचं यशस्वीरित्या ते लॉन्च झालेलं आहे. त्याची माहिती आपण घेणारच आहोत पण छान गाणीसुद्धा ऐकूया त्याबरोबरीने. आणि अजूनही आपल्या काही खेळाडू आहेत त्यांनीसुद्धा खूप मोठमोठ्या कामगिरी केलेली आहे म्हणजे विविध क्षेत्रांमध्ये. मी मगाशी म्हटलं तसं आणि नॅशनल इंटरनॅशनल लेवलला सुद्धा त्याच्याविषयी सुद्धा आपण बोलणार आहोत युवा तरंग या आपल्या कार्यक्रमामध्ये.

0: हिंदुस्तान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है। आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं।
1: जन जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान।
2: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
3: हमारा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळा आहे। कॉलेज मध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा। काल मी लाईट बिलावर 0 अमाउंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल 0 कसं येईल। विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना। मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे। पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।
4: सर पर्सनल लोन ऑफर आहे,
5: पुन्हा ब्लॉक करून टाकतो।
4: सर फ्री ट्रिप टू दुबई,
5: यार हे सुद्धा ब्लॉक। यार कितीदा ब्लॉक करू,
6: फक्त फोन वरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही, प्रत्येक वेळी नवा नंबर येतो।
5: मग काय करू,
6: कॉल उचल आणि मग ट्राय डीएनडी ऍप वर रिपोर्ट कर, कॅटेगरी सिलेक्ट कर, बँकिंग ट्रॅव्हल इन्शुरन्स आणि सबमिट, बस फक्त काही सेकंदांचं काम।
5: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील?
6: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते, फक्त ब्लॉक नाही रिपोर्ट करणं आवश्यक आहे। TRAI डीएनडी ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाऊनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा।
7: जरा ऐका, आपल्या आवश्यक कामांमध्ये आणखी एक महत्त्वाचे काम विसरू नका।
8: वित्तवर्ष 2025-26 करता ज्या करदात्यांना आपले आयकर रिटर्न ITR 1 किंवा ITR 2 मध्ये भरायचे आहे, त्यांच्यासाठी रिटर्न जमा करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 आहे।
7: रिटर्न जमा करण्यापूर्वी आपल्या AIS आणि फॉर्म 26AS ची सावधपणे तपासणी करा, तसेच आपली परदेशी कमाई किंवा परदेशी संपत्तीची योग्य आणि संपूर्ण माहिती अवश्य।
8: आपल्या आयकर रिटर्न मध्ये योग्य आणि अचूक माहिती भरा, हे क्विक रिफंड मध्ये मदत करते। योग्य रिटर्न तर लवकर रिफंड।
7: प्रत्येक आयकर दाता एक राष्ट्र निर्माता, आयकर विभाग, भारत सरकार।

0: ऐकत रहा एफएम गोल्डवर।
1: मंडळी युवा तरंग आपला कार्यक्रम सुरू आहे आणि आपण विक्रम वन याविषयी बोलतोय, ज्याचं श्रीहरिकोटा इथून यशस्वीरित्या लॉन्च झालेलं आहे आणि हे पहिलं खाजगी असं अंतराळयान आहे ज्याच्यामध्ये अद्ययावत असं तंत्रज्ञान अर्थात वापरलं आहे, ज्याच्यामध्ये 3D प्रिंटेड इंजिन वापरण्यात आलं आहे, त्यामुळे ते वजनाने हलकं आहे, अत्यंत मजबूत आहे। 4-stage रॉकेट आहे जे 7 मजली उंच आणि 4 टप्प्यांचं रॉकेट, ज्याच्यामध्ये 3 टप्पे हे घन इंधनावर आणि शेवटचा टप्पा हा द्रव इंधनावर काम करतो। त्याच्यानंतर पोलोड क्षमता म्हणजे रॉकेट सुमारे 300-350 किलो वजनाचा उपग्रह पृथ्वीच्या खालच्या कक्षेमध्ये ते स्थापित करू शकतं आणि ऑन डिमांड सेवा म्हणजे 24 तासात कोणत्याही लॉन्च साईटवरून लॉन्च करण्यासाठी सज्ज होऊ शकतं, त्यामुळे कमी खर्चात उपग्रह सोडण्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे। आणि या निर्मितीमध्ये अर्थात जेव्हा इतकी मोठी निर्मिती असते तेव्हा अहोरात्र इंजिनियर्सनी तंत्रज्ञान ह्याच्यामध्ये काम केलेलं असतं, ह्यात काही दुमतच नाही आहे। आणि ह्यामुळे काय झालेलं आहे की मोठमोठे जे बलाढ्य बाकीचे देश आहेत त्यामध्ये आपण आता जाऊन बसलेलो आहोत, अंतराळ क्लबमध्ये अधिकृत आपण प्रवेश केलेला आहे। आणि इस्रो जे आहे जे लहान उपग्रह सोडतं म्हणजे सगळ्याच अर्थात त्याच्यावर भार होतो, तो भारसुद्धा कमी होणार आहे, त्यामुळे अजून काय पाहिजे, छान तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे, शास्त्रज्ञ आपले आता छान आहेत हे सगळे युवा मित्रमंडळी, आणि इतकं सुंदर आपलं त्यांनी नाव भारताचं मोठमोठ्या बलाढ्य देशांच्या बरोबरीने आज आपण हे काम करतोय, असंच काम किंवा अशीच उत्कृष्ट कामगिरी आपले खेळाडूसुद्धा करतायत, त्यांच्याविषयीसुद्धा आपण बोलूच या आपण छान गाण्यांच्या सोबतीने।

पाठीशी असतील मावळे, अंगावर घेशील वादळे, कधी गडावर कधी खिंडीतून शौर्याचे मग रोज सोहळे, तुटलेल्या साऱ्या सांध्यांना पुन्हा एकदा जोडशील तू, अरे लाख असू दे अफजल आता वाघ नखाविन फाडशील तू, पण कारस्थान शिस्तील डाव आखले जातील तुला पाडण्यास सारे शत्रू एक

0: जरा ऐका, आपल्या आवश्यक कामांमध्ये आणखी एक महत्त्वाचे काम विसरू नका.
1: वित्त वर्ष 2025-26 करता ज्या करदात्यांना आपले आयकर रिटर्न ITR 1 किंवा ITR 2 मध्ये भरायचे आहे, त्यांच्यासाठी रिटर्न जमा करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 आहे.
0: रिटर्न जमा करण्यापूर्वी आपल्या AIS आणि फॉर्म 26AS ची सावधपणे तपासणी करा. तसेच आपली परदेशी कमाई किंवा परदेशी संपत्तीची योग्य आणि संपूर्ण माहिती अवश्य.
1: आपल्या आयकर रिटर्न मध्ये योग्य आणि अचूक माहिती भरा. हे क्विक रिफंड मध्ये मदत करते. योग्य रिटर्न तर लवकर रिफंड.
0: प्रत्येक आयकरदाता एक राष्ट्र माता. आयकर विभाग, भारत सरकार.
2: अहो, घर घर

0: घरासाठी पैसे द्या.
1: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
0: आणि लाईट बिलाचे.
1: आता 0 रुपये कसे देऊ.
0: अरे हो हो विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
1: हो नक्की. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्य घर .gov.in.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: ऐकत रहा FM गोल्डवर.
1: मंडळी युवा तरंग हा आपला कार्यक्रम सुरू आहे आणि आपण बघतोय की आपल्या या तरुण मित्र मंडळींनी कुठे कुठे छान कामगिरी केली आहे त्याच्याविषयी आपण बोलतोय. आपल्या भारताची बॅडमिंटनपटू PV सिंधू हिने जपान ओपन सुपर 750 स्पर्धेमध्ये दैदिप्यमान अशी कामगिरी केलेली आहे. तिच्या कारकिर्दीमधला सगळ्यात महत्त्वाचा विजय हा मानला जातोय. अंतिम फेरीमध्ये तिने जपानच्या आणि माजी विश्वविजेती जी होती अकेन म्हणून तिचा पराभव केला आणि हे जेतेपद पटकावलेलं आहे. आणि हा विजय जो आहे PV सिंधू हिने मिळवलेला, असं करणारी, हा विजेतेपद मिळवणारी, जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरलेली आहे. आणि जसं तिने याच्यामध्ये पहिलं म्हणजे भारतीय होण्याचा मान मिळवला, तसाच भारतीय लष्कराच्या 2 जवानांनी सुद्धा इतिहास रचलेला आहे. जागतिक रोईंग चषकामध्ये त्यांनी पहिलं सुवर्णपद जिंकलेलं आहे भारतासाठी. 2026 तिसऱ्या जागतिक रोईंग कपमध्ये लक्षणी उज्ज्वल कुमार सिंग यांनी भारतासाठी, आपल्या देशासाठी सुवर्णपदक जिंकलं आणि इतिहास रचलेला आहे. या रोवर्सनी लाईटवेट पुरुषांच्या डबल अंतिम फेरीमध्ये अव्वल स्थान पटकावून भारतीय रोईंगसाठी एक इतिहास नोंदवलेला आहे. आणि याचं कारण म्हणजे ह्या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकवणारे ते सुद्धा पहिले असे ठरलेले आहेत. अतिशय महत्त्वपूर्ण असा हा निकाल होता आणि खेळातील सर्वात प्रतिष्ठित अशी ही समजली जाणारी स्पर्धा आहे, त्यामध्ये त्यांनी हे यश मिळवलं आणि भारताचं नाव तिथेसुद्धा खूप मोठं केलेलं आहे. त्यामुळे हे बरेच आपले हे तरुण मित्रमंडळी शास्त्रज्ञ म्हणा, संशोधक आणि या अशा पद्धतीने भारताच्या शिरपेचामध्ये त्यांनी छान एक अजून मानाचा तुरा खोललेला आहे.

मंडळी, आपण बोलतोय की युवा तरंग आपला कार्यक्रम सुरू आहे, त्यामुळे आपले हे तरुण मित्र मंडळी यांनी कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये काय काय छान कामगिरी केलेली आहे अशा बऱ्याच खरं तर बातम्या आहेत. त्यापैकी काही बातम्या मी तुम्हाला सांगते, कारण याचं कारण पण मी तुम्हाला सांगते. पण त्याच्या आधी आपले जे चिमुकले आहेत ना, हे छोटे छोटे फुटबॉल पटू, त्यांनी सुद्धा इतिहास रचला आहे, बरं का? भारताच्या एक प्रतिष्ठित अकादमी आहे, त्यांनी गोथिया कप 2026 हा जिंकून आंतरराष्ट्रीय युवा फुटबॉल शिखरावर ते पोचलेले आहेत. स्वीडनमध्ये गोटेबर्ग येथे 13 ते 19 जुलैमध्ये या कप हा जो कप झाला फुटबॉलचा, त्या अंतिम सामन्यामध्ये या सगळ्या छोट्या मुलांनी ब्राझीलसारख्या दिग्गज अशा संघाला 2-1 पराभूत केलं. आणि अर्थात पुन्हा हे जिंकून त्यांनी 11 ते 19 वर्षाखालील वयोगटामध्ये आणि 2-1 असं पराभूत केलं. आणि हे करणारे ते पहिले ठरलेले आहेत. 1700 अधिक संघ होते, 40,000 अधिक खेळाडू इथे सहभागी त्यांनी झालेले होते. आणि हा सुद्धा एक खूप मोठा असा ऐतिहासिक विजय समजला जातो आहे. त्यामुळे ह्या आपल्या छोट्या मुलांनी फुटबॉलमध्ये सुद्धा उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे. आणि मंडळी, आपण जेव्हा या सगळ्या अशी कामगिरी वाचतो, हे या सकारात्मक बातम्या किंवा ही माहिती जेव्हा आपण मिळवतो, तेव्हा आपल्याला पण प्रेरणा मिळत असते, काहीतरी छान करण्याची उमेद मिळत असते की पुढे आत्ता कदाचित अपयश असेल पण पुढे जाऊन नक्की काहीतरी छान आपण करू. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एकच सांगतात की तुम्हाला यश हवं असेल तर त्याला काहीही शॉर्टकट नाही. तुम्हाला प्रयत्न करायला लागतात, मेहनत करायलाच लागते. जिद्द, चिकाटी हे सगळे गुण जर तुमच्याकडे असतील तर यश नक्कीच तुम्हाला

मिळणार आहे आणि त्यामध्ये कुठेही कंटाळा करून सुद्धा चालत नाही. पण अर्थात म्हणजे जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा कधी कधी असं आपल्याला वाटतं किंवा वाटू शकतं की अरे खूप कंटाळा येतोय किंवा नाही जमत आहे, त्यावेळी हार न मानता किंवा अपयश आलं तर त्याचं वाईट वाटून न घेता त्याच्यावर मात करून जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा यश आपल्याला नक्कीच मिळतं. याच नोटवर इथे मी युवा तरंग आपला कार्यक्रम संपवते आहे, थांबवते आहे आणि रंजक सफरमध्ये आपण भेटणारच आहोत. प्रश्नमंजूषा असणार आहे का? तर नक्कीच असणार आहे. त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा FM गोल्ड चॅनल.

मातला थोर असा घन घोर लागला घोर जगदंबे जो विनिमायचा दोर याव समोर या कुळ पोर जगदंबे काळ जाहला काळा कभिंग राकूस एक आसरा बाळा तुझीच कटूस दाट मनात कल्लोळ तूच मावली सांभाळ ज्योत तुझी गते जाळ लख होऊ दे या

मावली सांभाळ कोण तुझी गते जाळ लख होऊ दे आभाळ आयु देग तू हो देग जागर तुझाच आता गोळ

0: FM Gold, खरा सोना।
1: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्झ आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲपवर सुद्धा तुम्ही FM गोल्ड चॅनल ऐकू शकता। रंजक सफर हा आपला कार्यक्रम सुरू झाला आहे। मी ममता बर्वे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिला दो लगे उस जैसा। आणि खरंच आहे नाही का मंडळी, पाण्याला काही रंगरूप नाही। आपण जो रंग त्याच्यामध्ये मिसळू तसा पाण्याचा रंग दिसतो, पण प्रत्येक वेळी तो मिसळायला लागतो का, किंवा त्याची काही वेगळी कारणं आहेत का त्या पाण्याचा रंग वेगळा दिसण्यासारखी। आणि फक्त पाणी म्हणजे अगदी छोटी तलाव किंवा विहीर किंवा अगदी डबकी असं नाही बरं का, मी म्हणते मोठमोठ्या समुद्रांना सुद्धा असे रंग प्राप्त झालेले आहेत। म्हणजे हे जे मोठमोठे समुद्र आहेत, जर आपण वरून बघितले तर त्याचे रंगसुद्धा किती वेगवेगळे दिसतात। काही अगदी निळाशार असा रंग दिसतो, कधी कधी तो असा थोडासा राखाडी रंग दिसतो, कधी कधी मातकट रंग दिसतो। मग हे सगळे रंग कसे काय या समुद्राला प्राप्त होतात, आणि असे रंग असलेले कुठले समुद्र आहेत का आपल्या पृथ्वीवर, तर त्याविषयी या समुद्रांविषयी आपण बोलणार आहोत रंजक सफर या आपल्या कार्यक्रमामध्ये। तुम्ही असे कुठले समुद्र बघितले आहेत का, हिरवा निळा असे रंग एकत्र झालेले आणि असे छान पसरलेले समुद्र। आपण जेव्हा अंदमानला जातो किंवा अशा या ठिकाणी जातो जिकडे अगदी नितळ छान पाणी असतं, तिथे तर इतकं सुंदर दिसतं, म्हणजे अगदी डोळ्याला मोहक असं हे सगळं दृश्य आहे। तर असे तुमचेही काही अनुभव असतील किंवा खूप सुंदर असं काही तुम्ही बघितलं असेल समुद्रांच्या बाबतीतले अनुभव, नक्की माझ्यासोबत शेअर करा। स्टुडिओचा नंबर मी आधीच सांगते, 45 15 41 34 आणि 45 15 41 35। आपण रंजक सफर करूया या रंगीतदार अशा समुद्र आणि त्यांची किनाऱ्यांची।

मंडळी, रंजक सफर हा आपला कार्यक्रम सुरू आहे आणि आपण समुद्र आणि विविध त्याचे रंग याविषयी बोलतोय. आता हे रंग कशामुळे प्राप्त होतात समुद्रांना? तर काही वेळा हे रंग प्रकाशाच्या खेळामुळे प्राप्त होतात, तर काही वेळा त्याच्या मागे काही जैविक गोष्टी असतात, म्हणजे त्याच्यामध्ये वाढणारं शैवाल असेल किंवा त्याच्यामध्ये वाढणारे काही सूक्ष्मजीव असतील किंवा काही जीव असतील ज्याच्यामुळे त्यांना हे रंग प्राप्त होतात. तर आता अख्ख्या जगामध्ये आपण बघितलं तर रंगावरनं ओळखले जाणारे असे चार समुद्र, म्हणजे त्याच्यामध्ये तांबडा समुद्र आहे जो पश्चिम आशिया आणि आफ्रिकामध्ये असतो आहे, त्याच्यानंतर रोमानिया युक्रेन या देशांमध्ये काळा समुद्र, त्याच्यानंतर रशियामध्ये वायव्येला पांढरा समुद्र आणि चीनच्या दक्षिणेला आहे तो पिवळा समुद्र. आता ह्या म्हणजे जेव्हा हा तांबडा समुद्र काळा समुद्र म्हणते तेव्हा त्यातला त्या समुद्रातल्या पाण्याचा रंग त्या पद्धतीने आपल्याला दिसतो, त्यामुळे ह्या चार समुद्रांचं एक विशेष असं महत्त्व आहे. मी जेव्हा अनुभव तुमचे विचारले तेव्हा अर्थात श्रोत्यांनी फोन केले त्यांचे अनुभव सांगायला, शुभांगी कारेगर यांनी सांगितलं की अंदमानला त्या गेल्या होत्या आणि तिकडे एक कालापत्थर नावाचा भाग आहे, तिकडे समुद्राचा रंग काळा दिसतो पण बाकीचा एकदम छान असा निळाशार रंग दिसतो. दिवा पालकर यांनी फोन करून सांगितलं की त्या मॉरिशसला जेव्हा गेल्या होत्या तेव्हा तिकडे विविध रंगाचे समुद्र, म्हणजे त्या समुद्राचं पाणी विविध रंगाचं दिसत होतं, निळं हिरवं, आणि ते खूपच छान दिसत होतं असं त्यांनी सांगितलं.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.

0: 94 93 92 91 90।
1: काय ग, उलटी गिनती का सुरू आहे तुझी?
0: अंक, पाढे, कुठलंही पाठांतर हे सगळे व्यायाम आहेत।
1: ए हॅलो, व्यायामासाठी जॉगिंग, वॉकिंग, जिम किती तरी पर्याय आहेत।
0: हो, पण मेंदूचं काय, त्याचेही व्यायाम करायला हवेत।
1: अच्छा, म्हणजे ब्रेन ऍक्टिव्हिटीज, बरं त्या कशा करायच्या?
0: रेडिओ ऐक ना, स्मृतीवर्धन
1: अलकनंदा पाध्ये यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग अवश्य ऐका, सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्म वरही। स्मृतीवर्धन।

मंडळी, रंजक सफर आपला कार्यक्रम सुरू आहे आणि आपण समुद्राला विशेष असे रंग का प्राप्त झालेले आहेत त्यांची आज आपण सफर करतोय. तर आपण तांबडा समुद्र म्हटलं, मग असे मी चार समुद्र सांगितले, एक तांबडा, काळा आणि पांढरा, पिवळा, असे हे चार. तर यामध्ये तांबडा जो समुद्र आहे, जो आशिया आणि आफ्रिका यांच्यामध्ये आहे, तर तो का जसा दिसतो, तर त्यामध्ये जे जीवाणू आहेत विशेष असे, त्या जीवाणूंमुळे हा समुद्र तांबडा दिसतो. हे जीवाणू आहेत ते तंतू स्वरूपात असतात, त्यामुळे त्यांचे मोठे मोठे गठ्ठे बनलेले दिसतात आणि ते लालसर रंगाच्या लाकड्याच्या भुशाच्या कणांसारखे, त्या ठिपक्यांसारख्या स्वरूपात दिसतात. त्यामुळे तो रंग त्या समुद्राला आलेला आपल्याला दिसतो, तांबडा रंग. आता काळा समुद्र आहे, तर हा काळा समुद्र कशामुळे, तर एकूणच तिथलं हवामान थोडंसं खराब आहे आणि किनाऱ्यावरची वस्ती आहे ती जरा लढाऊ अशी आहे, त्यामुळे त्याचा जो रंग आहे त्या पाण्याचा आलेला, तो काही कारणामुळे काळा असा आलेला आहे. आणि या समुद्राची जास्तीत जास्त खोली जी आहे 2000 मीटर आहे आणि त्याच्या फक्त वरचा जो 150 ते 200 मीटर खोलीपर्यंतच प्राणवायू आढळतो. जास्त खोलीवर फक्त हायड्रोजन सल्फाइड आहे आणि त्यामुळे बहुतांश जीव जंतू जे आहेत ते फक्त वरती आपल्याला दिसतात. आणि म्हणून सुद्धा इथे जो गंधकाची संयुग आपल्याला मिळतात आणि त्या आयन सल्फाइडमुळे हा रंग काळा दिसतो. पांढरा समुद्र जो आहे तो उत्तर ध्रुवीय प्रदेशामध्ये आहे, तर वर्षातले 6 ते 7 महिने तो बर्फाच्छादित असतो, त्याच्यामुळे सुद्धा तो पांढरा दिसतो. आणि इथे आकाश जे असतं ते बहुतांशी काळं पांढरं असतं, त्याच्या प्रतिबिंब पडतो, त्यामुळे सुद्धा तो रंग पांढरा दिसतो. तर असं विविध प्रकारे समुद्र जर आपण बघितले तर त्याचा रंग आपल्याला वेगवेगळा दिसतो. अर्थात मी मगाशी म्हटलं तसं की काही जीवजंतूंमुळे तो रंग मिळालेला आहे, कधीकधी प्रतिबिंब त्याच्यावर पाण्यावर तसं पडतं त्याच्यामुळे ते तसे रंग प्राप्त होतात. तर पिवळा समुद्र जो आहे तो कुठे आहे आणि त्याच्याविषयी पण मी सांगणार आहे, त्याचीही आपण रंजक सफर करूया, आपण गाण्यांच्या सोबतीने.

0: जरा ऐका, आपल्या आवश्यक कामांमध्ये आणखी एक महत्त्वाचे काम विसरू नका.
1: वित्त वर्ष 2025-26 करता ज्या करदात्यांना आपले आयकर रिटर्न ITR 1 किंवा ITR 2 मध्ये भरायचे आहे, त्यांच्यासाठी रिटर्न जमा करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 आहे.
0: रिटर्न जमा करण्यापूर्वी आपल्या AIS आणि फॉर्म 26AS ची सावधपणे तपासणी करा. तसेच आपली परदेशी कमाई किंवा परदेशी संपत्तीची योग्य आणि संपूर्ण माहिती अवश्य.
1: आपल्या आयकर रिटर्न मध्ये योग्य आणि अचूक माहिती भरा. हे क्विक रिफंड मध्ये मदत करते. योग्य रिटर्न तर लवकर रिफंड.
0: प्रत्येक आयकर दाता एक राष्ट्र माता. आयकर विभाग, भारत सरकार.

आपण पिवळा समुद्राविषयी बोललो तर आता आपण बोलतोय तर चीन आणि कोरिया यांच्यामध्ये चीनची एक मोठी नदी आहे हुआंग हो म्हणून, ती येऊन मिळते आणि ही नदी आपल्याबरोबर खूप मोठ्या प्रमाणावर पिवळा गाळ आणते. या नदीचा प्रवाह अतिशय जोरदार असल्यामुळे हा गाळ समुद्रात खूप अंतरापर्यंत जाऊन पोहोचतो आणि या समुद्राला एक पिवळसर रंग येतो म्हणून त्याचा नाव किंवा त्याला आपण पिवळा समुद्र म्हणतो. आता फक्त या गोष्टींवर अवलंबून आहे का ह्या समुद्राचा जो रंग दिसतो अगदी निळाशार हिरवा, तर हे वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असतात. म्हणजे हे जे रंग असतात ते सामान्यतः निळा आपण म्हटलं तसं निळसर हिरवा असतो, काही ठिकाणी हिरवा असतो, पिवळा असतो, तपकिरी, लाल अशाही छटा आपल्याला तिथे दिसतात. विमानातून या समुद्राचं चित्रण करून रंगाच्या तरंगलांबीचा अभ्यास केला जातो. समुद्र मुख्यतः निळा दिसण्याचं कारण असं आहे की पाणी लाल रंग सहजपणे शोषून घेतं त्यामुळे तो 50 मीटरच्या आतच लुप्त होतो, पण निळा रंग जो आहे ते 200 मीटरपर्यंत खोलीपर्यंत जाऊ शकतं आणि त्याशिवाय समुद्राचे जे जलकण ते निळ्या रंगाचं विकिरण म्हणजेच विखुरणं खूप मोठ्या प्रमाणात करतात, त्यामुळे आपल्या डोळ्यांना प्रामुख्याने पोहोचतो तो म्हणजे तो निळा रंग. आणि असाच छान असा आपण बघितलं तर तो निळा रंग आपण अंदमान, लक्षद्वीप, मालदीव, मॉरिशस इथे काय आहे की तो जो रंग आहे तो प्रवाळ खडक जे आहे ते पांढऱ्या वाळूवर चिखलमाती नसल्यामुळे हे पाणी जे आहे खोलीपर्यंत पारदर्शक असतं. तळाच्या पांढऱ्या धक्क वाळूवर परावर्तित होणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे त्याचा रंग छान दिसतो. अंदमान बेटांभोवती मात्र थोडी परिस्थिती वेगळी आहे, तिथे जे किनारे आहेत ते प्रवाळाचे आणि पांढऱ्या वाळूचे असल्यामुळे पाणी फिक्कट निळ्या रंगाचं दिसतं. काही किनारे खडकाळ असले की त्याच्या भोवती जे पाणी आहे तो गडद निळा रंग आपल्याला दिसून येतो, त्यामुळे या विविध घटकांवर त्याचा रंग पाण्याचा किंवा समुद्राचा रंग काय आहे तो आपल्याला दिसतो. आणि अर्थात प्रश्न मी विचारणारच आहे, प्रश्नमंजुषा आपली आहेच, तर प्रश्न माझा पहिला असा आहे की समुद्रामधला सगळ्यात मोठा असा जलचर कुठला आहे ते तुम्ही मला सांगायचं आहे. समुद्रामध्ये सगळ्यात मोठा जलचर कुठला आहे त्याचं उत्तर तुम्ही माझ्यापर्यंत पोचवायचं आहे. त्यासाठी स्टुडिओचे नंबर सांगते 45 15 41 35 आणि 45 15 41 35 34. लवकरात लवकर तुमची उत्तरं माझ्यापर्यंत पोचवा.

0: मंडळी, रंजक सफर आपला कार्यक्रम सुरू आहे आणि आपण समुद्राविषयी बोलतोय. मी प्रश्न असा विचारला होता की जगातला सगळ्यात मोठा असा सागरी जीव किंवा जलचर कुठला आहे, तर तो आहे निळा देवमासा, ब्लू व्हेल आपण ज्याला म्हणतो. तो सगळ्यात मोठा असा प्राणी आहे. हा सस्तन प्राणी आहे जो 100 फूट पर्यंत लांब वाढतो आणि त्याचं वजन 200 टनापर्यंत आहे. त्याचा आकार खूप प्रचंड आहे आणि त्यामुळे काही टनापर्यंत खाद्य त्याला लागतं. त्यामुळे अतिशय मोठा असलेला असा हा देवमासा किंवा ब्लू व्हेल आपण म्हणतो तो. आणि ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं आहे दीपा पालकर, गायत्री वैशंपायन, नीलम राणे, दीपाली विचारे, मंगला शेठ, प्रमोद राऊत, गीता धुरी, काशीनाथ क्रमवंत, शुभांगी कारेगर, मिलिन टिपणीस आणि रती पेडणेकर या सगळ्यांनी या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. आणि पुढचा प्रश्न मी लगेच विचारते, तो सुद्धा अगदी सोपा आहे. प्रश्न असा आहे, महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं धरण कुठलं आहे पाणी साठवण्याच्या क्षमतेवरून किंवा मोठ्या क्षेत्रफळावरून? सगळ्यात मोठं धरण महाराष्ट्रातलं कुठलं आहे ते तुम्ही मला सांगायचं आहे. आणि त्यासाठी स्टुडिओचे नंबर सांगते, 45-15-41-34, 45-15-41-35. लवकरात लवकर तुमची उत्तरं माझ्यापर्यंत पोचवा.
1: जंगल सफारीला गेल्यावर वाघाचं दर्शन म्हणजे ट्रीप वसूल झाल्याचं समाधान. ताडोबातली माया वाघीण तर फोटोग्राफरची हिरॉईनच. एक होती माया ही तिची गोष्ट लिहिणारे अनंत सोनवणे आपल्या भेटीला येणार आहेत.
2: आज ताडोबाला जी ओळख आहे केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
1: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

मंडळी रंजक सफरच्या अगदी शेवटाकडे आपण आलेलो आहोत आणि मी प्रश्न असा विचारला होता की महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं धरण कुठलं, तर क्षमतेच्या दृष्टीने आपण विचार केला तर उजनी धरण जे आहे ते सगळ्यात मोठं असं मानलं जातं आणि त्याच्यानंतर खालोखाल अगदी कमी, त्याच्यापेक्षा थोडा कमी साठा आहे कोयना धरण आणि जायकवाडी धरण याच्यामध्ये. सगळ्यात उंच धरणाचा आपण विचार केला तर ते कोयना धरण आहे. त्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं आहे मंगला शेठ, नीलम राणे, दीपा पालकर, काशीनाथ क्रमवंत, रती पेडणेकर, गीता धुरी, प्रशांत धंगुर्डे, मिलिंद टिपणीस या सगळ्यांनी या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. आणि आपण समुद्राविषयी बोलत होतो, समुद्राला रंग कसा प्राप्त होतो, आणि तुम्ही फोन करून तुमचेही अनुभव सांगितलेत त्यामुळे अजूनच छान माहिती सगळ्यांना मिळाली. आपण जेव्हा ह्या रंगाविषयी बोलतो तेव्हा विविध ठिकाणी विविध परिस्थिती, वातावरणातलं बदलत्या गोष्टी आणि या सगळ्याचाच कुठेतरी इथे परिणाम आपल्याला त्या रंगांवर झालेला दिसतो. समुद्राच्या रंगांचा अभ्यास हा, ह्याचा उपयोग आपण कार्बन चक्राबद्दल माहिती मिळवण्यासाठी सुद्धा करू शकतो. त्यामुळे नुसताच तो बदल का घडतो आहे त्या रंगामध्ये, किंवा तसे रंग ते का आहेत, किंवा त्याच्या खाली जे काही जैविक गोष्टी घडत असतात त्याच्यामध्ये काही बदल होत आहेत का, आणि यामध्ये कार्बनची जी संयुग आहे ती पृथ्वीच्या कवचात, खडकात, समुद्रात आणि समुद्रातून वातावरणात जातात. आणि जर या चक्रामध्ये काही बदल झाले किंवा त्याच्यामध्ये औद्योगिकरण असेल, खाणी, खनिज तेल उत्पादन ह्याचा त्याच्यामध्ये जर काही परिणाम झाला तर मग हे कार्बन चक्र बदलण्याचा संभव असतो. त्यामुळे हे रंग आपल्याला खूप काही खरं तर सांगत असतात समुद्राविषयी. तर इथेच मी थांबवते आपला रंजक सफर हा कार्यक्रम. खरंच खूप छान सफर झाली आपली, वेगवेगळ्या समुद्रांची आणि तिथल्या रंगांची. मस्त रहा, स्वस्थ रहा, आनंदी रहा आणि ऐकत रहा FM गोल्ड चॅनल 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राचा, आणि न्यूज ऑन AIR ॲपवर सुद्धा तुम्ही हा FM गोल्ड चॅनल ऐकू शकता. त्यामुळे इथेच मी तुमची रजा घेते. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई। दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट पेपर फुटी आणि विद्यार्थी आंदोलन या मुद्द्यावरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ। लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी आणि राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब। सार्वजनिक परीक्षांमधल्या गैरप्रकारांच्या जलद सुनावणीसाठी दिल्ली उच्च न्यायालयात विशेष न्यायालयाची स्थापना। कुशा या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वी। आणि फिडेच्या हंगामी अध्यक्षपदावर विश्वनाथन आनंद यांची नियुक्ती। नीट परीक्षेचे पेपर फुटल्याचा तसंच विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ होत आहे। लोकसभेत सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास पुकारल्यानंतर विरोधी पक्ष सदस्यांनी या मुद्द्यांवरून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणा द्यायला सुरुवात केली। कामकाज चालवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन सभापतींनी केलं। अशा महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा झाली नाही तर समाजात चुकीचा संदेश जाईल असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले।
1: पार्लियामेंट हम लोग चर्चा नहीं करेंगे तो बिल्कुल अच्छा संदेश नहीं जाएगा। मैं राहुल गांधी जी से अनुरोध करता हूं, आप अपने कांग्रेस पार्टी के साथियों को थोड़ा समझा दीजिए और बाकी कई पार्टी के एमपी भी निजी तौर पर सबने अपना मत रखा है कि चर्चा होना चाहिए। मुझे ये समझ में नहीं आ रहा है कि आज 5वां दिन है, हम इसमें एक अच्छा सार्थक बहस क्यों नहीं कर सकते हैं।
0: सततच्या गोंधळामुळे सभागृहाचं कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। राज्यसभेतही हेच चित्र पाहायला मिळालं। शून्य प्रहरात विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना बोलण्याची परवानगी अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी दिली। त्यांनी नीटचा मुद्दा उपस्थित केला, त्यावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी निषेधाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली, त्यावर विरोधी पक्षांनी प्रतिघोषणा दिल्या। कामकाज चालवणं अशक्य झाल्यानं अध्यक्षांनी आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत कामकाज स्थगित केलं। येत्या रविवारी 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस असल्याने त्यानिमित्त कारगिल युद्धात प्राणांचं बलिदान देणाऱ्या जवानांना संसदेत आज श्रद्धांजली वाहण्यात आली। लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांनी श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडला।
2: दिनांक 26 जुलाई 2026 को कारगिल

आहे. विधेयकाच्या मसुद्याला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम रूप देण्यात येईल आणि संसदेत हा कायदा संमत करून घेण्यात येईल असं ते म्हणाले. या संदर्भात जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा काल प्रधानमंत्र्यांनी केल्यावर दिल्ली उच्च न्यायालयानं त्वरित जलदगती न्यायालय स्थापन केलं आहे. मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी न्यायाधीश म्हणून अनु ग्रोवर बलिगा यांची नियुक्ती केली आहे. या न्यायालयाच्या कारवाईला आजपासून सुरुवात झाली आहे. सर्व सार्वजनिक परीक्षांमधल्या पेपर फुटी प्रकरणांशी संबंधित खटल्यांवर या न्यायालयांमध्ये सुनावणी होणार आहे. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी महाराष्ट्रातला आरोपी शिवराज मोटेगावकर यांचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी फेटाळला आहे. रसायनशास्त्र विषयाचा पेपर प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी यांच्याकडून मोटेगावकरने 5 लाख रुपयात विकत घेतला आणि नंतर तो विद्यार्थ्यांना विकला याबाबतचे पुरावे त्याच्या मोबाईलमध्ये सापडले असल्याचे सीबीआयने म्हटलं आहे. या प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. देशातल्या विद्यार्थ्यांचं हित आणि नीट यूजी परीक्षेची विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी सर्वसमावेशक पावलं उचलली जात असल्याची ग्वाही केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात दिली. नीट पेपर फुटी प्रकरणाशी संबंधित दाखल झालेल्या विविध याचिकांवर आज न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. सरकार या प्रकरणांकडे गांभीर्याने पाहत असून यासाठी विशेष प्रयत्न करत असल्याची ग्वाही सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारच्या वतीनं दिली. मात्र तात्पुरत्या उपायांपेक्षा संस्थात्मक सुधारणा आवश्यक असल्याचं न्यायालयानं अधोरेखित केलं. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सुरू केलेलं उपोषण काल मागे घेतलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कुशा या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डीआरडीओनं आज यशस्वी केली. ओडिशाच्या किनाऱ्याजवळ एपीजे अब्दुल कलाम बेटावरून हे क्षेपणास्त्र डागण्यात आलं. आकाशातून होणारे हल्ले रोखून नष्ट करण्यासाठी ही प्रणाली सक्षम असल्याचं संरक्षण मंत्रालयानं नमूद केलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी डीआरडीओच्या पथकाचं अभिनंदन केलं आहे. पश्चिम आशियात पुन्हा वाढलेला तणाव आणि जागतिक पातळीवर ऊर्जा पुरवठ्याच्या चिंतेमुळे ब्रेंट क्रूड तेलाच्या दरात 6% वाढ झाली असून ते पुन्हा 100 अमेरिकन डॉलर प्रतिबॅलर झाले आहेत. अमेरिकेने इराणवरचे हल्ले तीव्र केल्याच्या पार्श्वभूमीवर तसंच येमेनच्या हौती बंडखोरांनी लाल समुद्रात तेलवाहू जहाजांवर हल्ला करून एका महत्वाच्या सागरी मार्गाला धोका निर्माण केल्याचा परिणाम काल या दरांवर दिसून आला. फिडे अर्थात आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या हंगामी अध्यक्षपदावर भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांची नियुक्ती झाली आहे. महासंघाचे विद्यमान अध्यक्ष अर्काडी डर्वोकोरविच यांच्यावर युरोपियन महासंघाच्या कायद्यानुसार निर्बंध लागू झाले आहेत. त्यामुळे आनंद आता हंगामी अध्यक्ष म्हणून महासंघाचं काम पाहतील. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना काल ग्लासगो इथं दिमागदार उद्घाटन सोहळ्याने प्रारंभ झाला. 10 दिवस चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवात 74 देशांचे संघ भाग घेत आहेत. उद्घाटन सोहळ्यात भारतीय खेळाडूंच्या पथकाचं नेतृत्व ध्वजवाहक मीराबाई चानू आणि औपचारिक मशालवाहक लवहलीना बोरगोहेन यांनी केलं. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीय खेळाडूंनी विजयी सलामी दिली. महिलांच्या 75 किलो वजन गटात मुष्टीयोद्धा लवलीना बोरगोहेन हिला सरळ उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला आहे. तर लॉन बॉल्स क्रीडा प्रकारात भारतीय संघानं शानदार प्रदर्शन करत पहिल्याच दिवशी झालेले 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला. यावर्षी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 10 क्रीडा प्रकारांचा समावेश असून भारतीय पथकात 125 खेळाडूंचा सहभाग आहे. मागील वर्षी भारताने या क्रीडा स्पर्धांमध्ये 61 पदकांची कमाई केली होती. देशाच्या अनेक भागात पावसाचा जोर वाढत आहे. जम्मू काश्मीरमध्ये संततधार पाऊस आणि दरडी कोसळल्यामुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद आहे. या ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांसाठी काल श्रीनगर ते श्री माता वैष्णोदेवी कटरा दरम्यान एक विशेष रेल्वेगाडी चालवण्यात आली. 600 हून अधिक प्रवाशांना त्याचा लाभ मिळाला. राज्यातल्या अमरनाथसह सर्व यात्रा उद्यापर्यंत स्थगित केल्या आहेत. आसाममध्ये पूरस्थिती असून 11 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. 103 निवारा शिबिरं उभारण्यात आली असून मदत कार्य चालू आहे.
गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली असून बाधित नागरिकांना

पाठीशीष हे शासन खंबीरपणे उभं असून त्यांना लागणारी आवश्यक ती मदत करण्यात येईल अशी माहिती भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी सामाजिक माध्यमांवरून दिली आहे. गुजरातमधल्या परिस्थितीची सविस्तर माहिती आणि बाधित भागांमध्ये सुरू असलेल्या बचाव कार्याची माहिती त्यांनी घेतली. त्याबरोबरच भारतीय जनता पक्षाच्या वतीनं बाधित नागरिकांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. राजस्थान, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश तसंच महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पावसानं जोर धरला आहे. मणिपूरमध्ये 2023 झालेल्या हिंसाचाराशी संबंधित फौजदारी खटल्यांची दररोज सुनावणी घेण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयानं दिल्या आहेत. तसंच या प्रकरणी विशेष तपास पथक आणि न्यायालयानं नियुक्त केलेल्या महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक दत्तात्रय पडसलगीकर यांच्या नेतृत्वातील देखरेख समितीला संबंधित प्रकरणांबाबतचे अहवाल सादर करण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटी आणि विद्यार्थी आंदोलन या मुद्द्यांवरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी आणि राज्यसभेचं कामकाज 2 तहकूब. सार्वजनिक परीक्षांमधल्या गैरप्रकारांच्या जलद सुनावणीसाठी दिल्ली उच्च न्यायालयात विशेष न्यायालयाची स्थापना. कुशा या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वी. आणि फिडेच्या हंगामी अध्यक्षपदावर विश्वनाथन आनंद यांची नियुक्ती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: पंडित शंकराचार्य भट्टाचार्य यांनी सरोदवर वाजवलेला राग मिया मल्हार आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ संदेश पोपटकर यांनी केली होती. आकाशवाणी केंद्राची ही नागपूर केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या.
1: भारतात येण्यासाठी आणि मुंबईतून परदेशी जाण्यासाठी मुंबई हे महत्वाचं ठिकाण झालं आणि मुंबईला गेट ऑफ इंडिया अशी ओळख मिळाली.
2: 2 डिसेंबर 1911 रोजी राजाराणीच्या स्वागतासाठी शामियान्यात मान्यवरांच्या उपस्थितीत ब्रिटिश भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्स आणि मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सिडनहॅम यांनी राजाराणीचं भव्य स्वागत केलं.
1: गेटवेसाठी सरकारची तिजोरी मोकळी सोडली. कंत्राटदारांनीही जोर लावला आणि अखेर 1924 मध्यावर गेटवे ऑफ इंडिया उद्घाटनासाठी तयार असल्याची वर्दी सार्वजनिक बांधकाम खात्यानं सरकारला दिली.
3: अज्ञात मुंबई नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या पुस्तकातल्या गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या या गोष्टीचं अभिवाचन केलंय नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार यांनी. ही गोष्ट अवश्य ऐका. 29 जुलै पर्यंत दररोज सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता वेव्ज या OTT प्लॅटफॉर्म सह अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला.